0: ഈ കാണുന്ന ഷട്ടർ ഉണ്ടായിരുന്നില്ല. ഇതിലിന് വെള്ളം കയറി. അതൊരു പരിധിവരെ നാടകത്തിൻ്റെയും പിന്നെ ഈ പറഞ്ഞവർക്ക് അധികാരികൾ ശരിക്കാണ്ട് തുറന്നു എന്നുള്ള തന്നെ വേണം പറയാനായിട്ട്.
1: After years of working with the community, climate research organization Equinox recognized theater's potential to strengthen both awareness and action around tidal flooding.
2: Chebtorma did something that we were not able to do as scientists, is to bring people together under a common vision and hope that something is possible.
1: The wider campaign around tidal flooding contributed to its recognition as a state-specific disaster in Kerala in 2026. Back in Maharashtra, the focus was not just on collecting waste, but also on helping people to see their surroundings differently. Rachna's workshops included simple sensory exercises, such as experiencing the beach with eyes shut.
3: वैसे तो हम लोग हमेशा बीच पे जाते, लेकिन उस दिन वो आग बंद करके और फिर आग खोलने के बाद का वो नजारा और हमने खुद जो बीच क्लीनिंग किया था वो बीच देखने में और मतलब एक अलग नजरिया था.
1: The experience also changed how some of the women dealt with waste in their everyday lives.
4: आधी असं आम्ही एकत्र एक डस्टबिनमध्ये ओला कचरा पण आणि सुका कचरा पण आणि प्लॅस्टिक पण सर्व एकत्र टाकायचं. आता आम्हाला या कामापासून असं आम्ही वेगळा केला आहे, ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा.
1: इन बोथ प्लेसेस आर्ट बिगॅन विथ पर्सनल एक्सपिरियन्सेस ऑफ एन्व्हायरमेंटल चेंज, बट वन्स गिव्हन फॉर्म दोज एक्सपिरियन्सेस कुड बी शेअर्ड, विटनेस्ड अँड अंडरस्टूड बाय अदर्स. In Kerala, Chebtorma is now being carried forward by a new generation. For these children, the story is not something they have to imagine.
5: അത് വീട്ടിൽ വെള്ളം കയറി സ്കൂളിൽ വരുന്ന സമയത്തടക്കം യൂണിഫോം ഒക്കെ നനഞ്ഞ് പുറത്തൊരു ഫംഗ്ഷന് പോകുന്ന സമയത്തടക്കം നമുക്ക് മര്യാദക്ക് ഒരു ഡ്രസ്സ് നനയാതെ ഇട്ടിട്ട് പോകാൻ പറ്റാതിരുന്ന ഒരു അവസ്ഥ, വീട്ടിൽ മര്യാദക്ക് എൻജോയ് ചെയ്ത് കളിക്കാൻ പറ്റാത്തൊരവസ്ഥ, അങ്ങനെ പല അവസ്ഥകളും പലവരും എക്സ്പീരിയൻസ് ചെയ്തിട്ടുണ്ട്.
1: For the women of Maharashtra, the biggest change may have been how they see themselves.
4: आम्ही आम्हाला असं वाटतं की आम्ही काय केलंय, समुद्रातून एवढी अशी घाण वस्तू घेऊन आलो आणि त्याची चांगला काय हे केलं आम्ही, त्याचा आम्हाला आनंद वाटतोय की आम्ही याच्यापासून काय झालंय असं आम्हाला वाटायला लागलंय की आम्ही टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आम्ही एवढी चांगली बनवू शकतो असं आम्हाला सर्व महिलांना वाटतंय.
1: For Albert, watching the children take the stage is a reminder of how far a story that began in flooded homes has traveled. Perhaps the first step towards being heard is finding a way to tell personal stories, especially for those living through environmental change.
6: You might have seen these colorful little flowers. So beautiful, right? They might even seem like a sign of a thriving ecosystem. But actually, they're silent killers. I don't even feel guilty plucking this. But sometimes that's the thing about conservation. To save an ecosystem, you have to get rid of what doesn't belong. And sometimes to save a river, you might have to kill its fish.
7: This is a cleanup operation in the middle of Jakarta's Ciliwung River. Tens of thousands of fish are taken from the water to be killed and buried. The operation is part of the city's effort to restore Jakarta's river ecosystems. But what makes this fish such a threat? The sprawling brown waters of the Ciliwung River have been Ipul's backyard since he was a child. Using simple equipment passed down by his late father, he's continuing a family tradition of river fishing. A couple of years ago, he discovered that an invasive species, the pleco, was causing problems.
8: Ikan-ikan lokal susah berkembang biak, tambah lagi tanah-tanah di tepi sungai ini banyak yang longsor karena sapu-sapu buat lubang di tepi-tepi sungai itu buat sarangnya. Nah, itu makanya kita kayaknya perlu concern banget gimana caranya sapu-sapu itu bisa berkurang.
7: By fully submerging himself in the water, Ipul gets to catch more fish with his net. But these days, what he catches are plecos rather than local eels and shrimps. Concerned, Ipul joined forces with his neighbor and began documenting what was happening online. Their videos quickly gained a following.